0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

एमजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: Let's play the game. You're listening MGM 90.8 FM. आणि यावेळेस ना तर आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला एक मराठीतील म्हण ऐकवतो आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगत असतात. तर जे सर्वात आधी याचा अर्थ सांगेल म्हणजे उत्तर देणार त्याला माझ्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. तर आजची म्हण अशी आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार या मराठी म्हणीचा अर्थ काय आहे सांगू? नाही नाही मी नाही, तुम्ही मला सांगणार आहात 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर. उथळ पाण्याला खळखळाट फार ही आजची म्हण आहे. उत्तर सांगा आणि याचा अर्थ काय ते आपल्याला उत्तरमध्ये सांगायचं आहे. तर लवकरात लवकर उत्तर सांगा. आता मी जे नंबर तुम्हाला सांगितलं त्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता और जो सबसे पहले जवाब देगा उसे गिफ्ट भी मिलने वाला है. सो डू फास्ट अँड स्टे ट्यून.
1: Only on MGM 90.8 FM.

यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस खूपच कमी पडलाय आणि आता पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी सुद्धा काही काही जणांचं नळ बंद होतच नाही आणि त्यांना वाटतं यार पाणी काय त्यात येणार म्हणजे येणारच, पण असं काही नाहीये. पाऊस कमी आहे तर पाणी सुद्धा कमी होऊ शकतो, तर पाण्याचा गैरवापर थांबावा यासाठी महानगरपालिकेने एक आदेश जारी केलेला आहे. जर तुम्ही पाण्याचा गैरवापर केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुम्हाला दंडही भरावा लागेल. हो क्या रहा था लोग पाणी बहुत है भाई कहते हैं और गाड़ी धोने के लिए एक एक घंटा वैसे पानी वेस्ट करते हैं. एक बकेट में गाड़ी धोई जाती, लेकिन नहीं, उन्हें तो नल के पानी से गाड़ी धोना है और वैसे पानी वेस्ट करना है. घर के सामने पानी मारते हैं, सड़क पर पानी मारते हैं और पानी यूं ही बहा देते हैं. ऐसे सब चीज़ों के ऊपर पाबंदी लाने के लिए महानगर पालिका ने नया आदेश जारी किया है. आता कई लोग मनना रखिए यार याने का फर्क पड़ता है, पण फरक पडतोय भाऊ आणि मोठा पडतोय. गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं किंवा पाण्याचा अपव्यय केला तर दंडही तुला भरावा लागेल, त्यामुळे फरक तर पडणारच ना. पण खरंच सांगायचं तर दंडाच्या भीतीने नाही तर पाण्याची किंमत समजून पाणी वाचवायला हवं आपण, कारण की आज आपण पाणी वाया घालवलं तर उद्या पाण्यासाठी वाट पाहण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच नळ बंद ठेवा, पाणी जपून वापरा, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरू नका. याचा अर्थ असा होत नाही की पाणी पिऊच नका, पाणी प्या, पाणी जास्त प्या, पण जे अनावश्यक गोष्टींसाठी तुम्ही पाणी वापरताय ते थोडं अवॉइड करा. पाणी वाचवा, कारण पाणी वाचाल तर आपलं उद्याचं आयुष्य वाचेल. सो बी केअरफुल, नाहीतर दंड भरायला तयार राहा. स्टे ट्यून विथ आरजे अदनान ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: विमेन सेफ्टी आजचा सर्वात महत्वाचा विषय झालेला आहे आणि आपण आज याबद्दल बोलत आहोत. तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विमेन सेफ आहेत का, महिला सुरक्षित आहेत का आणि त्यांना काय वाटते जेव्हा ते रात्री बाहेर जातात किंवा त्यांना आपल्या शहरात सेफ वाटते का अनसेफ वाटते, तर जाणून घेऊयात.
1: मला वैयक्तिकरित्या या शहरात दिवसाबाहेर फिरताना बऱ्याचपैकी सेफ वाटतं, पण रात्रीच्या वेळी एकटीने बाहेर पडताना थोडी भीती चिंता नक्कीच वाटते, विशेषतः एखादा रस्ता सुनसान असेल किंवा तिथे स्ट्रीट लाईट नसेल तेव्हा. तर माझ्या मते महिलांची सुरक्षता वाढवावी

0: पोलीस पेट्रोलिंग किंवा सीसीटीव्ही ची संख्या वाढवावी असे उपक्रम सरकारने राबवायला हवे. बेटी बचाव बेटी पढाव बस हाच एक नारा लावून चालणार नाही तर बेटी वाचली पाहिजे यासाठी काही उपक्रम सुद्धा राबवायला हवे.
1: सो रात्रीच्या वेळी भीती वाटते आपल्या शहरातील महिलांना सुद्धा मुलींना सुद्धा. तर आता वेळ आली आहे मुलांना सुद्धा शिकवायची की भाई तू अगर रात बेरात घर के बाहर निकल रहा है तो कहां जा रहा है क्यों जा रहा है किसके साथ जा रहा है और उस पर थोड़ी पाबंदी लगाने की समझे. तर आपण अजून बोलणारच आहोत. स्टे ट्यून्ड.
2: Only on MGM 90.4.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदवीतर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: Let's play the game. You're listening MGM 90.8 FM. आणि शोच्या स्टार्टिंगला नंतर आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला एक मराठी म्हण ऐकू येतो आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगत असतात. तर आजची म्हण अशी होती की उथळ पाण्याला खळखळाट फार. याचा अर्थ काय? तर ज्या माणसाजवळ गुण किंवा ज्ञान कमी असते तो माणूस जास्त बुडाया मारतो. म्हणजे कसे जास्त बुडाया मारतो? म्हणजे ज्याच्याकडे काही ज्ञान नाही आहे, ज्ञान नाही, फक्त इकडून तिकडून त्या गोष्टी ऐकून सांगत असतो की मी हे केलं, मी ते केलं, म्हणजे खूप काही बुडाया मारतो. तेव्हा आपण म्हणतो की या तुम्हाला माहिती का हा कसा आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार असा माणूस आहे. तर याचा अर्थ असा होतो जे मी तुम्हाला सांगितलं. तर एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे आणि सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे सुष्मिता काळे यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन सुष्मिता काळे, तुम्ही आजची विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्या शोमध्ये असे उत्तर देऊन गिफ्ट जिंकू शकता. फक्त प्रश्नाची उत्तरं द्या आणि ऐकत राहा.
1: Only on MGM 90.8 FM.

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा: डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

मी पहिली सिगरेट प्यायलो, ठीक आहे, आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार कायस या खोळाचं,
1: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून येऊन काय करणार,

0: सांग, चिखलू सांग, चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा?
1: नाना
0: फडणवीस, लोकमान्य टिळकांचा?

0: पेटला कसा दिवा वेंडरवॉलच्या गोला मधली काढली कोणी हवा जेम्स वॅटची किटली उकळून शोध कसला लागला सांग
1: वमित इंजिन
0: शापा।

0: आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हेरे आपलं काय ते
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाईल ह्युमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज surprise adds punch to life my boy and spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues but knowledge is man's topmost beauty.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

नमस्कार, गुड इवनिंग. तुम्ही ठेवून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ ही तो बात है, मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, सकाळी उठल्यावर काही लोकांचं पहिलं काम काय असतं? मोबाईल बघणं? नाही, चहा झाला का? आणि काही लोकांसाठी तर दिवसाची सुरुवात कॉफी शिवाय, म्हणजे मोबाईल 1% बॅटरीवर असताना चार्जर शोधण्यासारखं. कॉफी घेतली की डोकं म्हणतं, हा आता माणूस झालो. तर मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर इंटरनॅशनल कॉफी डे. कॉफी ही फक्त एक ड्रिंक नाही, तर जगभरातल्या लोकांच्या रोजच्या रुटीनचा भाग आहे. आणि कॉफी तयार करण्यामागे शेतकऱ्यांपासून ते बरिस्टापर्यंत मोठी चेन काम करते. आणि बघा ना, मी तुमच्याशी बोलतोय आणि माझ्या टेबलवर सुद्धा कपात ब्लॅक कॉफी आहे. मित्रांनो, कॉफीचा कप छोटा जरी असला तरी त्याच्या मागची स्टोरी खूप मोठी आहे. आणि हो, तुम्ही कुठल्या टीम मध्ये आहात, चहा टीम की कॉफी टीम, मला मेसेज करून सांगा आमच्या व्हॉट्सअप नंबरला, जो आहे 9359320080, किंवा इंस्टाला डीएम करा rj_bhushan.pawar या माझ्या इंस्टाग्राम आयडीवर. मी आहे आरजे भूषण, शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या घरात काही लोक असे असतात ज्यांच्याकडे गुगल नसतं, यूट्यूब ट्युटोरियल्स असतात आणि कधी कधी स्मार्टफोन सुद्धा नीट वापरता येत नाही. पण एखादी अडचण आली की आपण त्यांच्याकडे जातो. आजोबा, हे कसं करायचं? आजी, हे कुठं ठेवलंय? आणि उत्तर 2 सेकंदात मिळतं. मित्रांनो, आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स. हा दिवस ज्येष्ठ नागरिकांचं समाजातील योगदान, त्यांचे हक्क आणि एजिंगशी संबंधित विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो. पण आपल्या घरातल्या आजी आजोबांकडे पाहिलं तर एक गोष्ट जाणवते, त्यांनी टेक्नॉलॉजी कमी पाहिली असेल पण लाईफ मात्र जास्त पाहिली आहे. त्यांच्या एखाद्या छोट्याशा सल्ल्यामागे वर्षानुवर्षाचा अनुभव असतो. म्हणूनच आज घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला फक्त एक प्रश्न विचारा की तुमच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी आजच्या पिढीने नक्की शिकायला हवी. कदाचित याचा आन्सर गुगल पेक्षा जास्त कामाचा असेल. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, व्हेजिटेरियन लोकांना एक प्रश्न वर्षानुवर्ष त्रास देतो की आज जेवायला काय बनवायचं, कारण भाज्या भरपूर आहेत पण डिसिजन एकच. आणि घरात चार जण असले तर चार वेगवेगळे उत्तर. एक म्हणतो पोळी भाजी, दुसरा म्हणतो भात, तिसरा म्हणतो काहीतरी स्पायसी आणि चौथा म्हणतो काहीही चालेल. पण शेवटी काहीही चालेल वाला जो असतो त्यालाच काहीही आवडत नाही. मित्रांनो, आज आहे वर्ल्ड व्हेजिटेरियन डे. व्हेजिटेरियन डाएट म्हणजे फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, नट्स अशा प्रकारे प्लांट बेस्ड फूडचा समावेश. आणि आपल्या भारतीय जेवणाकडे पाहिलं तर व्हेजिटेरियन फूडमध्ये व्हरायटी इतकी आहे की हे सांगायची गरज नाही. म्हणूनच आजचा तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमची ऑल टाईम फेवरेट व्हेजिटेरियन डिश कोणती? माझ्यासाठी तर घरचं वरण भात हे ऑल टाईम फेवरेट आहे. सो तुमची ऑल टाईम फेवरेट व्हेजिटेरियन डिश कोणती? मला डीएम करून सांगा माझ्या इंस्टाग्राम आयडीवर, जो आहे rj_bhushan.pawar. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एका मुलाला रोज शाळेत जाताना एक वृद्ध माणूस रस्त्याच्या कडेला झाडाला पाणी घालताना दिसायचा. एक दिवस त्या मुलाने विचारलं, काका तुम्ही या झाडाला पाणी का घालता? हे झाड तर अजून खूप छोटं आहे आणि मोठं व्हायला कित्येक वर्ष लागतील. काका हसले आणि म्हणाले, हो कदाचित मला त्याची पूर्ण सावली मिळणारही नाही. मुलाला आश्चर्य वाटलं. काका पुढे म्हणाले, माझ्या आधी कोणीतरी झाड लावलंय म्हणून आज मला सावली मिळते. मग माझ्यानंतर येणाऱ्यांसाठी मी काहीतरी करून ठेवायला नको का? बस आपण ना अनेकदा विचार करतो की याचा फायदा मला काय, पण प्रत्येक गोष्ट लगेच आपल्या फायद्यासाठीच असावी का? काही गोष्टी आपण करतो आपल्यानंतर येणाऱ्या कुणासाठी तरी, आणि कदाचित तेच आपल्या आयुष्याचं सगळ्यात सुंदर कॉन्ट्रीब्युशन असतं. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात अशी एक गोष्ट आहे, तिची आपल्याला किंमत तेव्हा जास्त जाणवते जेव्हा ती काही वेळासाठी आली नाही तर. हो, पाण्याची गोष्ट करतोय मी. सकाळी नळाला पाणी आलं नाही की घरातलं सगळं प्लॅनिंग फिसकडून जातं.
1: ए फ्यू मोमेंट्स लेटर,
0: मग आज उशीर होईल. पाणी आलं का, टाकी भरली का. पाणी म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाचा अगदी बेसिक भाग. आणि आता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित एक मोठं प्लॅनिंग समोर आलंय. नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात तब्बल 2,37,000 नवीन नळ कनेक्शन देण्याचं नियोजन करण्यात आलंय. आणि हा उपक्रम 2,740 कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाशी संबंधित आहे. म्हणजे शहर वाढतंय, नवीन भाग विकसित होत आहे आणि त्यासोबतच पाण्यासारख्या बेसिक गरजेची व्यवस्था देखील वाढण्याची गरज आहे. आता या योजनेची अंमलबजावणी कशी होते, कोणत्या भागांना कधी फायदा मिळतो आणि प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा अनुभव कसा येतो हे येणाऱ्या काळात कळलंच आपल्याला. पण एक गोष्ट, शहर किती जरी मॉडेल झालं तरी नळातून येणारं पाणी ही सुविधा नाहीये तर ही आपली गरज आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला मित्रांनो काही सिनेमे असे असतात ज्यांचा शेवट झाल्यावरही प्रेक्षकांच्या डोक्यात एकच प्रश्न राहतो आता पुढे काय आणि दृश्यम फ्रँचायझी त्याच्यापैकीच एक अजय देवगणचा विजय साळगावकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परततोय आणि दृश्यम 3 रिलीज कडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय या फ्रँचायझीची खासियत म्हणजे ऍक्शन पेक्षा माइंड गेम प्रेक्षक स्वतः डिटेक्टिव्ह बनतो एक सीन पाहतो आणि म्हणतो अरे हे काहीतरी आहे दुसरा सीन येतो नाही नाही हे तर काही वेगळंच आहे आणि शेवटी अच्छा तर हे असं होतं म्हणून दृश्यमची मजा सिनेमा हॉल मध्ये बसण्यात नाही तर इंटरवल पासून आपल्या शेजारच्या माणसापेक्षा आपण किती हुशार हे बिहेव करण्यात आहे मी आहे आरजे भूषण शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है।

0: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर। डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331। MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा। इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता। विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके। स्पर्धेचे विषय, 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजी हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह, आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव, दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद। निबंध पाठवण्यासाठी ईमेल ID essaycompetition@mgsindia.net। अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी विजिट करा www.mgmu.ac.in और www.mgsindia.net।

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, कालचा इंडिया वेस्ट इंडिज सामना म्हणजे क्रिकेटमध्ये इतक्या धावा कोण चेस करणार या प्रश्नाचं उत्तर भारताने डायरेक्ट स्टेडियमवर उतरूनच दिलं. वेस्ट इंडिजने आधी 405 धावांचा जबरदस्त डोंगर उभा केला आणि खरं सांगायचं तर 406 टार्गेट बघितल्यावरती वाटत होतं की भारतीय बॅट्समनची आज खरी परीक्षा आहे. पण मैदानावर उतरले शुभमन गिल आणि रोहित शर्मा आणि मग टार्गेटपेक्षा स्कोरबोर्डच वेगाने धावू लागलं. रोहित शर्माने 101 धावाची भन्नाट खेळी केली आणि शुभमन गिलने नॉट आउट 223 रन करत इतिहासच रचला. विशेष म्हणजे गिलने फक्त 117 बॉलमध्ये डबल सेंच्युरी पूर्ण केली आणि ओडिया क्रिकेटमधली ही सर्वात फास्टेस्ट डबल सेंच्युरी आहे. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी तब्बल 255 रन्सची पार्टनरशिप केली आणि भारताने 406 रन्सचं टार्गेट फक्त 43.3 ओव्हरमध्ये 8 विकेट्स राखून पार केलं. आता इंडियन क्रिकेट फॅन्स म्हणून एक गोष्ट नक्की म्हणावी लागेल, 405 रन समोर ठेवले होते पण भारतीयांनी त्याला टार्गेट नाही तर वॉर्मअप समजलं आणि शुभमन गिलची 223 नॉट आउट खेळी फक्त इनिंग्स नाही तर पुढच्या काही वर्षांसाठी भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बेंचमार्क तयार करणारी इनिंग्स ठरली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया आणि कॉंग्रॅच्युलेशन्स इंडियन्स. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

राज्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

विमेन सेफ्टी आजचा सर्वात महत्वाचा विषय झालेला आहे आणि आपण आज याबद्दल बोलत आहोत. तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विमेन सेफ आहेत का, महिला सुरक्षित आहेत का आणि त्यांना काय वाटते जेव्हा ते रात्री बाहेर जातात किंवा त्यांना आपल्या शहरात सेफ वाटते का अनसेफ वाटते? तर

यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस खूपच कमी पडलाय आणि आता पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीये. तरी सुद्धा काही काही जणांचं नळ बंद होतच नाही आणि त्यांना वाटतं की यार पाणी काय त्यात येणार म्हणजे येणारच, पण असं काही नाहीये. पाऊस कमी आहे तर पाणी सुद्धा कमी होऊ शकतो, तर पाण्याचा गैरवापर थांबावा यासाठी महानगरपालिकेने एक आदेश जारी केलेला आहे. जर तुम्ही पाण्याचा गैरवापर केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुम्हाला दंडही भरावा लागेल. हो क्या रहा था लोग पाणी बहुत है भाई कहते हैं और गाड़ी धोने के लिए एक एक घंटा वैसे पानी वेस्ट करते हैं. एक बकेट में गाड़ी धोई जाती लेकिन नहीं, उन्हें तो नल के पानी से गाड़ी धोना है और वैसे पानी वेस्ट करना है. घर के सामने पानी मारते हैं, सड़क पर पानी मारते हैं और पानी यूं ही बहा देते हैं. ऐसे सब चीज़ों के ऊपर पाबंदी लाने के लिए महानगर पालिका ने नया आदेश जारी किया है. आता काही लोक म्हणणार की यार याने काय फरक पडतोय, पण फरक पडतोय भाऊ आणि मोठा पडतोय. गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं किंवा पाण्याचा अपव्यय केला तर दंडही तुला भरावा लागेल, त्यामुळे फरक तर पडणारच ना. पण खरंच सांगायचं तर दंडाच्या भीतीने नाही तर पाण्याची किंमत समजून पाणी वाचवायला हवं आपण, कारण की आज आपण पाणी वाया घालवलं तर उद्या पाण्यासाठी वाट पाहण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच नळ बंद ठेवा, पाणी जपून वापरा, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरू नका. याचा अर्थ असा होत नाही की पाणी पिऊच नका, पाणी प्या, पाणी सर्वात जास्त प्या, पण जे अनावश्यक गोष्टींसाठी तुम्ही पाणी वापरताय ते थोडं अवॉइड करा. पाणी वाचवा, कारण पाणी वाचाल तर आपलं उद्याचं आयुष्य वाचेल. सो बी केअरफुल, नाहीतर दंड भरायला तयार राहा. स्टे ट्यून. ओनली ऑन MGM 90.8.

जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण लोकशाही तत्व आणि आचरण बहुलतावाद सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in और www.mgsindia.net.

आशा हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड पोस्टर होमिओपैथी कॉलेज कैंपस सिडको N5 छत्रपति संभाजीनगर। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूईटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: काय केलंस आईसाठी?
1: सगळं केलं.
0: म्हणजे तिचं नाव, तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास. तू काय करू शकतोस?
1: जीव देऊ शकतो.
0: आईच्या आयुष्यासाठी जोडी पसरू शकतोस.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.